राम जिनकै मन वसिया वाजे शब्द कनेरे कह नानक सच्चे साहिब क्या नाही घर तेरे साचा नाम मेरा आधारू साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाइया कर शांत सुख मन आए वसिया।

सर्वे थान थनंतरी तू दाता दातार जह देखा तह एक तू अंत ना पारावार थान थनंतर रव रहया गुर शब्दी विचार अण मंगया दान देवसी वड्डा अगम अपार दया दान दयाल तू कर कर देख।

जी जुगत सच जाने सोई आप मेट निरालम होवै अंतर साच जोगी कहिया सोई अवगत हो निर्मायल उपजे निर्गुण ते सरगुण थिया सतगुर परचै परम पद पाईऐ साचै शब्द समाए लिया एक एक ओ सच एका जाणै हों मैं दूजा दूर किया सो जोगी गुर शब्द पछाणै अंतर कमल प्रगास थिया जीवत मरै तां सब किश सूजै अंतर जाणै सर्ब दया नानक ताको मिलै वडाई आप पछाणै सर्ब जिया साचो उपजै साच समावै साचे सूचे एक मया झूठे आवह ठवर ना पावै दूजै आवा गौण भया आवा गौण मिटै गुर शब्दी आपे परखै बख्श।

तुद पावा, पाए भगत साचे गुण गावा, तुद पाणे तू पावह करते, आपे रसन रसाएंदा, सोहन भगत प्रभु दरबारी, मुक्त भए हर दास तुम्हारी, आप गुआए तेरे रंग राते, अन दिन नाम त्याएंदा।

तुदियाई, जिस भाणा भावै सो तुझै समाई, भाणे विच वड्डी वडियाई, भाणा किसै कराईंदा, जां तिस भावै तां गुरु मलाई, गुरमुख नाम पदारथ पाई, तुदे आपणै भाणै सब सृष्टि अपाई, जिसनु भाणा देह तिस भाईंदा, मनमुख अंध करे चतराई, भाणा ना मन्ने बहुत दुख पाई, परमे फूला आवै जाए, कर महल न कबहू पाईंदा, सतगुर मेले दे वडियाई, सतगुर की सेवा तुर फरमाई।

निराला राम हर सिमर एकंकार साचा सब जगत जिन उपाया पौन पानी अग्न भांदे गुर खेल जगत दिखाया आचार तू विचार आपे हर नाम सं

मन समझै गुण गाई, गुर ते मन मारिया शब्द विचारिया, ते विरले संसारा, नानक साहिब भरपुर लीना, सात शब्द निस्तार।

मोहे दुहागने आप सिंगारी, रूप रंग दे नाम सवारी, मिटयो दुख अर सगल संताप, गुर होए मेरे माई बाप, सखी सहेरी मेरा ग्रस्त आनंद, कर कृपा भेटे मोहे कंत रहाउ, तपत बुझी पूर्ण सब आसा, मिटे अंधेर भये परगासा, अनहद शब्द अचरज बिस्माद, गुर पूरा पूरा प्रसाद, जाको प्रगट भये गोपाल, ताकै दर्शन सदा निहाल, सर्व गुणा ताकै बहुत निदान, जाको सतगुर दियो नाम, जाको भेट्यो ठाकुर अपना, मन तन शीतल हर हर जपना, कहो नानक जो

धरती ते आकाश चढ़ावै चढ़े आकाश गरावै पेखारी ते राज करावै राजा ते पेखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावै।

कलं सिद्रं कोट विघ्नं अपराधं किल बिखमलं परम मोहं मान अपमानं मदं माया व्यापतं मृत्यो जन्म